सुप्रभात श्रोते हो, एफएमएन 100.6 मेगाहर्ट्स पर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर, 22 ज्येष्ठ शके 1948, म्हणजेच दिनांक 12 जून 2026. सकाळचे 5:58 झाली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

यानंतर एक कविता होत आशा भोसले यांच्या स्वरात, सुधीर मोघे यांची गीतरचना, संगीत निशिकांत सदाफुले यांचं.

रवींद्र साठे यांच्या स्वरात आताच आपण ही रचना ऐकलीत. आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. कार्यक्रमात यानंतर एक कविता होत. आनंद गुरेकर यांनी संगीतबद्ध केलेली राहुल देशपांडे यांची ही गीतरचना रवींद्र साठे यांच्या स्वरात, माफ करा, सावनी रवींद्र यांच्या स्वरात.

0: कृष्णा कल्ले यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आजचा चित्रलोक कार्यक्रम इथेच माफ करा गीतगंगा कार्यक्रम इथेच संपविता होत. आप सुनेंगे कार्यक्रम चित्रलोक मुंबई केंद्र से कुछ ही पलों में.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
6: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
5: आणि लाईट बिलाचे.
6: आता 0 रुपये कसे देऊ?
5: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
6: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
7: हर घर सूर्य घर.
8: आपको पता है, जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं.
9: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है.
8: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.

हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? शुक्रवार दिनांक 12 जून 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मधुमेह। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुनील गुप्ता। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 12 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।

0: शोध, आलेख और स्वर रेडियो सखी ममता सिंह का, संपादन और प्रस्तुति रमेश गोखले की। अब दीजिए इजाजत, नमस्कार।
1: आज के फनकार।
2: आकाशवाणी नागपुर केंद्र 10 वाजलेत प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम। कार्यक्रमाचा आजचा विषय आहे डायबिटीस आणि तज्ज्ञ आहे डॉक्टर सुनील गुप्ता। श्रोतेहो नमस्कार। डायबिटीस केअर फाउंडेशन ऑफ इंडिया हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमाचा आजचा विषय मधुमेह अर्थात डायबिटीस आणि आपल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे डॉक्टर सुनील गुप्ता। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266। फोन नंबर्स पुन्हा एकदा 6940067

0: कैलाश खेर के गाए इस गीत के साथ मिश्र संगीत कार्यक्रम यहीं पर संपन्न होता है। एफएमएन 100.6 MHz पर आकाशवाणी नागपुर सहित विविध भारती केंद्र है। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। जागतिक पातळीवर अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। काल नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। विकसित भारत घडवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या 5 प्रमुख बाबींवर महाराष्ट्र शासन विशेष भर देत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाच्या बैठकीत सांगितलं। राज्याच्या आर्थिक प्रगतीसोबतच समतोल आणि सर्वसमावेशक विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व क्षेत्रात व्यापक प्रयत्न करण्यात येत असल्याचं ते म्हणाले। विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड झाली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी मेघनाथ तळेकर यांनी ही घोषणा केली। या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिन काल मुंबईत पार पडला। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केलं। आपली एकजूट आणि आपली एकनिष्ठा आणि आपले कष्ट याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य अधिक उज्ज्वल होणार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी नव्या जोमानं, आत्मविश्वासानं आणि नव्या निर्धारानं कामाला लागूया असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। पक्षाचे माजी अध्यक्ष दिवंगत अजित पवार यांना जो विकसित महाराष्ट्र अभिप्रेत होता तसाच महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला। महाबीजतर्फे यंदाच्या खरीप हंगामात राज्यात 32,233 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। यामध्ये 29,900 हेक्टर प्रमाणित तर 2,333 हेक्टरवर पायाभूत बीजोत्पादन नियोजित आहे। गतवर्षी अतिवृष्टीमुळे बियाण्यांची उपलब्धता कमी झाल्यानं यंदा वाटप मर्यादित प्रमाणात करण्यात आलं आहे। फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला काल मेक्सिकोमध्ये प्रारंभ झाला। यंदाच्या विश्वचषकात तब्बल 48 संघ सहभागी होत असून ही स्पर्धा फिफा विश्वचषकाच्या इतिहासातली सर्वात मोठी स्पर्धा ठरणार आहे। संपूर्ण स्पर्धेत 104 सामने खेळवले जाणार आहे। स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या सामन्यात मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: एफएमएन 100.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है और आप सुन रहे हैं आप सभी का पसंदीदा कार्यक्रम मधुमालती आपकी रेडियो सखी रेशमा के संग। आज के कार्यक्रम में हम बात करेंगे सफर के बारे में। जी हाँ दोस्तों, जिंदगी भी एक सफर है, कभी आसान कभी कठिन, तो कभी खुशियों से भरा तो कभी चुनौतियों से हमारा सामना भी कराता हुआ। हिंदी फिल्मों के गीतों में भी सफर के अनेक रंग देखने को मिलते हैं। आज हम सुनेंगे ऐसे ही कुछ मधुर और यादगार गीत जो सफर, राहों, मंजिलों और जीवन की यात्रा को खूबसूरती से बयां करते हैं। तो आइए सुनते हैं इस सुरीले सफर की पहली पेशकश।

0: नमस्ते। एफएमएन 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरसह हे विविध भारती केंद्र आहे। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। आर्थिक साक्षरता आणि उद्योजकतेपासून ते शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, गृहनिर्माण, क्रीडा, विज्ञान आणि प्रशासनापर्यंत महिला विविध क्षेत्रात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ड्रोन तंत्रज्ञानासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये महिलांचा वाढता सहभाग संधीचे नवे मार्ग खुले करत आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशात विकासाचं चित्र बघायला मिळत असल्याचं समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे। गेल्या 12 वर्षात सरकारनं महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला चालना देण्यासाठी सातत्यानं काम केलं असून याचे सकारात्मक परिणाम आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे, असंही ते म्हणाले। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आलंय, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आलाय। आसाम नागालँड सीमेवरील विवादित भागाच्या कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायू संयुक्त शोध आणि उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकार, नागालँड सरकार आणि आसाम सरकार यांच्यात एक त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला। या करारामुळे तेल उत्खनन क्षमता दिवसाला 10 पटीनं वाढून 15,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्य मिळण्याची क्षमता निर्माण होईल। भारताचे प्रख्यात नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले माजी सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं दिल्लीत निधन झालं। ते 49 वर्षांचे होते। जर्मनीत म्युनिक इथं झालेल्या ISSF विश्वचषकानंतर भारतीय पथक परतत असताना त्यांची प्रकृती बिघडली। नवी दिल्लीत उतरल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं। राणा हे भारतीय पिस्तूल नेमबाजांचे हाय परफॉर्मन्स कोच म्हणून कार्यरत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं। अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातल्या समशेरपूर इथं अधिक मास आणि एकादशीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्नानासाठी गेलेल्या मायलेकाचा काटेपूर्णा नदीत बुडून मृत्यू झाला। शोधमोहिमेदरम्यान या दोघांचे मृतदेह नदीत आढळून आले। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।
0: FM 14.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है। ठीक 12 बजे आप सुनेंगे हिंदी में समाचार, जिन्हें अनुप्रसारित करेंगे दिल्ली केंद्र से। समाचारों की प्रतीक्षा कीजिए।

0: वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ता काळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. नागपूरच्या कोराडी तलावाचे अत्याधुनिक पर्यटन केंद्रात रुपांतर होणार. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पुणे यार्डमधील महत्वाच्या अभियांत्रिकी कामासाठी नागपूर पुणे एक्सप्रेसची 13 आणि 14 जूनची फेरी रद्द. आता सविस्तर बातम्या. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहे. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामासाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली जाईल. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या असं आवाहन एनटीएने केलंय. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. ते काही वेळापूर्वी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणलं हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब, शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढल्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विविध योजनांच्या माध्यमातून 51 लाख कोटी रुपये लोकांच्या बँक खात्यात जमा केले आहे असं त्यांनी सांगितलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं टीव्ही, रेडिओ आणि संबंधित सेवांशी निगडीत खरेदी विक्री आणि सेवा नियमन अधिक सुटसुटीत करण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा जाहीर केलाय. हे प्रस्तावित नियम सध्याची व्यवस्था अधिक सोपी आणि सुसंगत बनवण्यासाठी तसंच टीव्ही आणि रेडिओ प्रसारण क्षेत्रात व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी तयार केले असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. हा मसुदा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून नागरिक 27 जुलैपर्यंत यावर आपल्या हरकती आणि सुधारणांचे प्रस्ताव सादर करू शकतात असं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. वाढत्या मागणीवर आणि इंधनाच्या काळ्या बाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक ग्राहकांना किरकोळ पेट्रोल पंपांवरून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यास मनाई केली आहे. या ग्राहकांना आता केवळ अधिकृत घाऊक केंद्रांमधूनच इंधन खरेदी करावं लागेल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हे निर्बंध पुढील 90 दिवसांपर्यंत लागू राहतील. याशिवाय मोठ्या प्रमाणावर होणारी इंधन खरेदी रोखण्यासाठी किरकोळ पेट्रोल पंपांना प्रतिग्राहक दररोज जास्तीत जास्त 200 लिटर हायस्पीड डिझेल विकण्याचे निर्देश देण्यात आले आहे. कांद्याची खरेदी क्विंटलमागे 1,650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून दिली आहे. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होते आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरजवळील कोराडी इथं महाजिनकोच्या 272 हेक्टर क्षेत्रफळाच्या तलावाचं शुद्धीकरण, खोलीकरण आणि सुशोभीकरण करून त्याचं अत्याधुनिक पर्यटन केंद्रात रुपांतर करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. एमएमआरडीएकडे तलावाच्या देखभालाची जबाबदारी सोपवण्यात आली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नीरीच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्विकास केला जाणार आहे. तलाव परिसरात हाऊस बोट्स, बोटिंग, रेस्टॉरंट तसंच बोटीच्या माध्यमातून हनुमान मंदिर दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच परिसरात उभारण्यात आलेली देशातील सर्वात उंच 191 फूट उंचीची हनुमान मूर्तीही लवकरच भाविक आणि पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील हिवरा बुद्रुक इथं सुनील वाकुडे या तरुण शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग करून आदर्श निर्माण केलाय. रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद करून त्यांनी शेणखत, कंपोस्ट आणि लेंडी खताच्या माध्यमातून एकात्मिक शेती पद्धत विकसित केली आहे. या प्रयोगामुळे जमिनीचा पोत सुधारला असून उत्पादन दुप्पट झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचा हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. मान्सून काळातील संभाव्य अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनातर्फे आज फुटाळा तलाव इथं विविध आपत्कालीन यंत्रणांच्या सहभागातून संयुक्त मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं. या सरावात एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, होमगार्ड आणि आपदा मित्र यांनी सहभाग घेतला. तलावात बुडणाऱ्या व्यक्तीची सुटका, बोटीद्वारे शोध आणि बचाव कार्य, जखमींना प्राथमिक उपचार आणि नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर यांचं वास्तववादी दर्शन यावेळी करवण्यात आलं. तसंच आपत्कालीन संदेश वहन व्यवस्था आणि विविध विभागांमधील समन्वयाचीही चाचणी घेण्यात आली. प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी त्वरित आणि प्रभावी प्रतिसादासाठी ही पूर्वतयारी महत्वाची ठरणार असल्याचा विश्वास प्रशासनानं व्यक्त केला. पुणे यार्डमधील महत्वाच्या अभियांत्रिकी आणि सिग्नलिंग कामासाठी 14 जून रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 9 तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार असून गाडी क्रमांक 1, 2, 1, 3, 6 नागपूर पुणे एक्सप्रेसची 13 जूनची फेरी रद्द करण्यात आली आहे. तसंच गाडी क्रमांक 1, 2, 1, 3, 5 पुणे नागपूर एक्सप्रेसची 14 जूनची फेरीही रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीची अद्ययावत माहिती तपासून घ्यावी असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलं आहे. जागतिक पर्यावरण दिन ते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या मेगा स्वच्छता मोहिमेअंतर्गत 14 जून रोजी शहरात 75 ई कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नागरिकांना घरातील आणि कार्यालयातील निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू या केंद्रावर जमा करता येतील. ई कचरा न फेकता मनपाच्या संकलन केंद्रावर जमा करून स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहर घडवण्यास हातभार लावण्याचं आवाहन महानगरपालिकेनं केलंय. भंडारा शहरात भूजल पातळी खालवल्यानं आणि विहिरी आटल्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाणी पुरवठ्यासाठी नगर परिषदेकडून 10 टँकरद्वारे पाणी दिलं जात असलं तरी ते वेळेवर मिळत नसल्याची तक्रार आहे. दुपारच्या वेळी टँकरनं पाणी पुरवठा होत असल्यानं हातावर पोट असलेल्या नागरिकांची गैरसोय होती आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होती आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर इथं 1-2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नागपुरातील जामठा परिसरात आज दुपारपासून मेघ दाटून आले. 2 च्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि हलक्या सरी बरसल्या. 4:30 च्या सुमारास पुन्हा अल्प कालावधीसाठी मुसळधार पावसाची नोंद झाली. नागपूर शहरात अनेक ठिकाणी हलक्या सरींनी वर्षाव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. नागपूरच्या कोराडी तलावाचं अत्याधुनिक पर्यटन केंद्रात रुपांतर होणार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. आणि पुणे यार्डमधील महत्वाच्या अभियांत्रिकी कामासाठी नागपूर पुणे एक्सप्रेसची 13 आणि 14 जूनची फेरी रद्द. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. आता ऐकूया सांजधारा हा कार्यक्रम. श्रोते हो, या भारत देशात अनेक थोर क्रांतिकारक होऊन गेले ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या भारत देशासाठी प्राणांची आहुती दिली. ऐकूया हे देशभक्तीपर गीत.

मराठी सिनेसृष्टीत आपण नेहमीच विविध प्रकारची गाणी ऐकत असतो. प्रत्येक गाणं ते संगीत ऐकताना आपलं मन प्रफुल्लित आणि उत्साही होत असतं. विविध गीत प्रकारांचा आस्वाद आपण नेहमीच विविध भारती नागपूरवरून प्रसारित होणाऱ्या सांजधारा या कार्यक्रमात घेत असतो. असेच काही सुमधुर गाणी आजच्या कार्यक्रमात देखील आपण ऐकणार आहोत. तर ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आता उन्हाळा संपून लवकरच पावसाळा येणार आहे. मान्सूनची वाट आपण सगळेच बघत आहोत, हो ना? गर्मीमुळे आणि उकाड्याने जीव अगदी हैराण होऊन जातो, पण पावसाच्या सरी लवकर येऊन ही धरणी थंड व्हावी असे सगळ्यांना वाटत आहे. नेहा राजपाल यांच्या आवाजात फोटोकॉपी या चित्रपटातलं गाणं आता ऐकूया. गीत आणि संगीत नेहा राजपाल यांचं.

जा, ही न रीत मोहरा याची आसवात मोहरून जा। कवी सुरेश भट हे नाव आपल्या सगळ्यांना परिचित असणारं व्यक्तिमत्व, मराठी गझल सृष्टीला नवे पैलू देणारे कवी अर्थात सुरेश भट। उंबरठा या चित्रपटातलं गाणं आता ऐकूया रवींद्र साठे यांच्या आवाजात। गीत सुरेश भटांचं आहे आणि संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं।

एवढे तरी करून जा हा वसंत आवरून जा ही न रीत मोहरायची आसवात मोहरून जा एवढे तरी करून जा हा वसंत आवरून जा.

निसर्ग कवी पण सर्वप्रथम शेतकरी असणारे रानकवी नाधो महानोर. निसर्गाशी संबंधित लिहिणारे ते हात, निसर्ग जो मनाला भावतो तेव्हा त्याची एक कविता होते. रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या युगलस्वरात आता ऐकूया नाधो महानोर यांची रचना असणारं, आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं हे छानसं गाणं.

आणि श्रोते हो, इथेच मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा संपन्न करीत आहोत. आजचा हा सांजधारा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो आणि आपला निरोप घेतोय.

0: अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
1: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
0: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय? मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही.
1: मुळीच नाही मीनू. अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
2: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाउनलोड करा. त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.
3: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी? आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय? आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.

0: आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यातील गाय वर्ग पशुधनाला लंपी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सन 2026-27 या वर्षाकरता आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचं उत्पादन पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मित संस्था पुणे इथं सुरू झालं आहे. 21व्या पशुगणनेनुसार राज्यातील जिल्हानिहाय गायवर्ग पशुधनाची संख्या विचारात घेऊन पहिल्या टप्प्यात एकंदर लस उत्पादनाच्या 40% म्हणजे 37,52,000 लसमात्रांचं वाटप नियोजनबद्ध रीतीने सुरू करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाचं संरक्षण करण्यासाठी लंपी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर आणि तातडीनं पूर्ण करण्याचं आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ किरण पाटील यांनी केलं आहे. अंबाझरी तलावातील पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या जलपर्णी निर्मूलनाच्या कामाची मनपा आयुक्त डॉ विपिन यांनी आज पाहणी केली. कामाला गती देण्यासाठी तलावाच्या दोन्ही बाजूंनी अतिरिक्त पोकलेन मशीनचा वापर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. आतापर्यंत तलावातून 80,000 टन जलपर्णी काढण्यात आली असून पोकलेन आणि वीड हार्वेस्टरच्या सहाय्यानं दररोज सुमारे 400 टन जलपर्णींचं निर्मूलन करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या विशेष स्वच्छता अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सोनेगाव येथील आमराई परिसरात वृक्षित फाउंडेशनच्या 32 स्वयंसेवकाच्या सहभागातून 8 दिवसात तब्बल 1,254 किलो कचरा संकलित करण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत येत्या 14 जून रोजी सकाळी 7 वाजल्यापासून आमराई इथं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मनपातर्फे करण्यात आलं आहे. वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था वनआरटी नागपूरमार्फत 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी विविध स्पर्धा परीक्षांच्या मोफत ऑनलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. VJA तसंच NTB, C आणि D नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील पदवीधर विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 जून 2026 आहे. UPSC, MPSC, SSC, IBPS, रेल्वे भरती, MBA, CET, CAT आदी परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि अन्य आर्थिक सहाय्यही दिलं जाणार असून अधिक माहिती www.vanarti.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आगामी 48 तासात नागपुरात काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटाची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे. आज अकोला आणि वर्धा इथं 43.5 अंश सेल्सिअस, यवतमाळ इथं 43.2 आणि नागपुरात 41 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.
0: FM बैंड 100.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. जय माला. ये कार्यक्रम

हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन ऐका. सोमवार दिनांक 15 जून 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर, सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.

आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सध्या राज्यामध्ये कार्यान्वित असलेल्या अनेक पाणी पुरवठा योजनांच्या देयकांची थकबाकी वाढत आहे. यापुढे मात्र राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित ग्रामीण पेयजल धोरण बैठकीत दिले.

0: ग्रामीण पेयजल धोरण बैठकीत दिले. तसंच याकरता विभागानं सर्वंकष धोरण आखण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आज सलग 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. 4,399 दिवस अखंड पंतप्रधानपद भूषवून मोदी हे पंडित नेहरूंचा विक्रम मोडून भारताचे सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात महायुतीच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन केंद्राच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देत निरोगी कुटुंब, निरोगी समाज आणि आरोग्य संपन्न गाव घडवण्याच्या उद्देशानं सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा अकोल्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या कार्यशाळेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळाल्याचं वृत्त आहे. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल नवी दिल्ली इथं निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तुर्कीमधल्या अंताल्या इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय रिकर्फ मिश्र जोडी बी धीरज आणि कुमकुम मोहद यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवून पदक निश्चित केलं आहे. अंतिम फेरीत या जोडीचा सामना येत्या 14 तारखेला कोरियन जोडीशी होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.
1: FM बँड 14.8 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. अब से कुछ ही पलों में यानी रात के 8:45 में आप सुन सकेंगे दिल्ली केंद्र से हिंदी समाचार. तत्पश्चात रात के 9 बजे आप सुन सकेंगे मुंबई केंद्र से हमारा कार्यक्रम आपके लिए.

अभी आपने सुना चिराग इस फिल्म का गीत जिसे गाया था मोहम्मद रफ़ी इन्होंने। गीत था मजरूह सुल्तानपुरी का और संगीत था मदन मोहन का। इस गीत के साथ ही श्रोताओं आज का बेला के फूल यही पे संपन्न होता है। FM बैंड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। हवामानाचा अंदाज आता ऐका। गेल्या 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 41 डिग्री सेल्सिअस इतकं होतं, जे सरासरीपेक्षा 1.3 डिग्री सेल्सिअस इतकं होतं, तर किमान तापमान 28.1 डिग्री सेल्सिअस इतकं होतं, जे सरासरीपेक्षा 1° इतकं होतं। अंदाज असा आहे वातावरणात आर्द्रता राहून कमाल तापमान 41 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस इतकं राहील। हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात। FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। रात्रीचे 11:30 आणि 54 सेकंद झाली आहेत। आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत। पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55। शुभरात्री। जय हिंद।